0: साले हजारों नसो 20 तो यक दर कोलकाते दर खानवादा ही ये सर शनास बे दुनिया आमद तकरीबन तमामे खानवादा ये ऊ आज नवी संदेगान मौलिमानो खानंदगाने बरजस्ते बूद पिदरे बुजुर्गे ऊ आप नूर एक ईश्वर राय चौधरी यक नवी संदे तस्वीरगर फेलसूफ व सितारे शनासबूत के दर कर्न ने नोजदा अज रहबरा ने जुम्बिश इज्तिमाई बंगाल बेशुमार मीरस पिदरे ऊ सू कुमार अज पीशा गामा ने नवी संदगाने बंगाली बूत ऊ खुदरा बे शिद्दत तहते तासीरे तागोर दास्तान नवीस फेलसूफ व बरंदे जायजे नोबिल मी दानिश अजीन रू ये मुद्दत दो नीम साल दर दानिशगा तागोर दर शहरे शांति निकेतन मशगूल बे तहिया तहसील शुद इर्तेबादे खानवादे ये ऊ बातागोर के साबिक ये तूलानी हमदाश्त 22 शुद ता मरहले ये ताजे दर जिंदगी ऊ शिकल बेगिरद व कारे हुनरीरा जिद्दी तर दुम्बाल कुनत साते जीत रहे जवानी ये खुदरा बार नक्काशी आगाज करत वो दर यक शिरकत तबलीगात ये इंग्लिसी मशगूल कार शुद वे तवान इस बाकुमा के हमकार खुद चिदान नंदा दास गुप्ता अंजुमन फिल्म में कोलकातेरा राह अंदाजी कुनत अव्वलीन फिल्म में सात्यजीत रे पात्र पंचाली महसूल साले 1955 बूत के बा इल्हाम अज रू ये किताब कूदकी बे हमी नाम निविष्टे शुदे बूत पात्र पंचाली बरसा से यक रोमा ने बंगाली साथ के दास्तान पिसारीस फकीर बा पिदरियो रूहानियो शायर आना बराइये गुजरानदन जिंदगी दरामदे काफी नदारन दूरगाह खाहरे उबे दुजदी अज खाना हमसाए मुतहमी शवद पिदर बराइये कस्बे दरामद बे शहर मीरवद अम्मा दूरगाह दर यक शबे बारानी तप करदे व मीमीरद पिदर अज शहर बाजमी गर्दत व तस्मीमी गिरत ता बराइये इदामा जिंदगी बे शहर बनारस के यक शहर मजहबीस बेरवद नुमाइश इन फिल्म दर सिनेमा ये खयाबू ने पंजू में न्यूयॉर्क तवानिस रिकॉर्ड तूलानी तरीन मुद्दत नुमाइश रा बेखुद इख्तिसास बेदहद व तवानिस याजदा जायजा बैलुमिलली रा तसाहुब कुनक इन फिल्म बा इस्तेकबाल मुंतकिदान रूबरू शुद व जवाइज बिसारी मानंद बेहतरीन मुस्तनद इंसान जशवारे कैनडा बराइये बेहमरा दश अजहुमान इब्तदाई फिल्म साजियश रे खुदश फिल्म नामे हायश रामी नवीश तर्रा ये सहने हम बर ओहदे खुदश बूद व खैली जूद हत्ता शुरू बे आहंग साजी बराइये फिल्म हायश हम कर पसदानु दो फिल्म दीगरी रासा अपराजिता यानी मगलूब नशुदे महसूल साले 1955 शीश व अपूर संसार महसूल साले 1959 साख के पसजान वह फिल्म है ये मुतादिद रामानंद शतरंज के खिलाड़ी कंचनजुंगा नायक चारू लता सदगति महापुरुष पोस्टमास्टर सहरा द ट्रेन पीकू प्रति दुवंदी व अनुकूल तौरीद कर्द व दरबाजी अजानहा कारे कारगर्दानी यो हुनर नमाई रा हम अंजाम दाद मिगुयन बारिक बर यकसद 1000 नफर हिंदू बराये कदरदानी ये वे दर मुकाबिले खानेश गिर्द हम आमदन ऊ तासीरे फरावानी बर सिनेमा ये बंगाली गुजाश्त कारे कारगर्दाना ने बंगाली चुन तारिक मसूद अपर्णा सेन कताम घूसी तनवीर मुकम्मल दर बांग्लादेश तहते तासीरे ऊ हस्तन कारगर्दा नानी चुन अब्बास के आर रुस्तमी मार्टिन स्कुलेजी जेम्स एवरी व इलिया काजान असब व रवि शेख कारवे बहरे बुरदेहन ऊ हमीन साल दरसाले 1982 दुखतुराई ये इफ्तिखारी अज दानिशगाह ऑक्सफोर्ड दरियाफ कर हरचंद बीमारी बेऊ इजाजा ये हुजूर दरीन मरासिम रानदाद व दरहुमान साल दरगुजश्त او اولین و تنها هنرمند هندوستانی است که موفق به کسب این جایزه شده است. وی در سال 1982 جایزه مدال افتخار را از دست رئیس جمهور آن وقت فرانسه دریافت کرد. ساتیه جیتره در تاریخ 23 ماه آوریل سال 1992 چشم از این جهان فرو باز. روی هم رفته ساتیه جیتره یک فیلم ساز و کارگردان و هنرمند معروف سینمای بنگالی و هندی بوده است.
1: شنوندگان عزیز، اینک توجهتان را جلب می نماییم به برنامه اسپاتلایت مبنی بر تحلیل و تجزیه تحولات اخیر در هند و جهان. تنظیم و تهیه بخش خدمات خبری آکاشوانی.